गुण वडयाचार गावे को विद्या विखम विचार गावे को सार करे तनखे गावे को जी लै फिर देह गावे को जापै दिसै दूर गावे को वेखै हाजर दूर कथना कथी ना आवै तोट काथ काथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लैंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसै वे परवाहो साचा साहिब साच नाय पाख्या पाओ अपार आखै है मंगै है देह देह दात करे दातार

हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु, आ हे गुरु।